मुगच्छा ऐकोप्यानो कुंगनीनाथ कार्यक्रमात आवलिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समय स्थांग नमस्कार कुंगनीनाथ कार्यक्रमात आता आमी ऐकोव्या पहिलेंगीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत वेनिल वेगस गायलेले जावन आसात प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका आसला

मुख लगीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जावन आसात प्रज्योत डेसा आनी मेघना सल्डाना, गीत जिनियंत ये

या गीत सवे आईचे ये कार्यक्रम संपयता हूँ मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेलता देव बरे करूँ इदोळवरेक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐकू नसल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग

स्वागतचा ऐकोप्यानो कोंगनीनाथ कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समय स्थांग नमस्कार कोंगनीनाथ कार्यक्रमात आता आमी ऐकोव्या पहिले गीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जावन आसात प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका आसला

मुक्ले गीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जाऊना साथ प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना गीत जीनियंत ये

0: या गीता सवे आई चे कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगणीनाथ कार्यक्रमान मेळता. देव बरे करू. येदोळ वरेक कोंगणी पदा कोंगणीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात. ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.
1: ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇರೋದು ರೇಡಿಯೋ ನಿನಾದ 90.4 FM.